ना तू कर खटपट, कर प्यार झटपट, मेरे आजा तू दिकट, कट प्यार का टिकट, ना तू जुल्फे झटक, ना तू पैर पटक, अरे ऐसे ना मटक, दिल गया है भटक।